0: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत 10% समांतर आरक्षण देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय। राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची केंद्राकडे मागणी। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला धावपटू आणि नेमबाजांची सुवर्ण कामगिरी। आता सविस्तर बातम्या। राज्यातील माजी अग्निवीरांना शासनाच्या गट क गणवेशधारी सेवांच्या भरतीत 10% समांतर आरक्षण देण्याचा तसंच त्यांना शासकीय अथवा निमशासकीय सेवेत दाखल करून घेण्यासाठी धोरण निश्चित करण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। याच मंत्रिमंडळ बैठकीत दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र वैरण विकास धोरण लागू करण्यास मंजुरी देण्यात आली। अशा रीतीनं राज्यात प्रथमच वैरण विकास धोरण लागू करण्यात येत असून या धोरणामुळे राज्यातील पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता निश्चित होणार आहे। याबरोबरच न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचा सुधारित आकृतीबंध, प्रत्येक कारागृहात अभ्यागत मंडळाची निर्मिती, छत्रपती संभाजीनगरमधल्या वाळूज इथं कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय स्थापन करण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला। यापूर्वी राज्यातील 265 तालुक्यांमध्ये ट्रिगर 1 निकषानुसार दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे। नव्यानं समाविष्ट करण्यात येणाऱ्या 43 तालुक्यांमध्ये ट्रिगर 2 परिस्थिती आढळून आली आहे। या 43 तालुक्यांसह इतर प्रभावित भागांचं वस्तुस्थितीदर्शक सर्वेक्षण करण्यात येणार असून त्याचा अंतिम अहवाल 25 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। याशिवाय बँका आणि पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरी जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत। यासंदर्भात पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत। दुष्काळामुळे शेतमजुरांचं स्थलांतर होऊ नये यासाठी CSR निधीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे असं या समितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। दरम्यान दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधल्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरून घेण्याच्या सूचना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सर्व विभागांना दिल्या आहेत। राज्यात निर्माण झालेली दुष्काळ सदृश परिस्थिती आणि आगामी रब्बी हंगामातील संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे। नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कृषी संमेलनात काल त्यांनी राज्याची भूमिका मांडली। राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लवकरात लवकर पाहणी दौरा करावा अशी विनंती भरणे यांनी यावेळी केली। तसंच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून केंद्र शासनानं आवश्यक ती मदत करावी अशी मागणीही केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत। आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया पथविक्रेत्यांसाठी संजीवनी ठरलेल्या PM स्वनिधी योजनेबाबत।
1: फेरीवाले आणि पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय तसंच उद्योग वाढवण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशानं 2020 मध्ये PM स्वनिधी योजना तयार कर

0: करण्यात आली. या योजनेअंतर्गत यावर्षी ऑगस्ट पर्यंत 78 लाखांहून अधिक विक्रेत्यांनी 19,171 कोटी मूल्याची 1,18,00,000 अधिक कर्ज घेतली. अनेक पथविक्रेत्यांनी कर्जाची यशस्वी परतफेड केल्यामुळे त्यांना अधिकाधिक खेळतं भांडवल मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे. एका अभ्यासानुसार 2023 ते 2025 या कालावधीत पथविक्रेत्यांच्या सरासरी वार्षिक व्यावसायिक उत्पन्नात सुमारे 20% वाढ झाली आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार ही देखील या योजनेची मोठी जमेची बाजू ठरली. विक्रेत्यांनी आतापर्यंत 875 कोटींहून अधिक डिजिटल व्यवहार केले असून मे 2024 पर्यंत त्यांना 412 कोटींचं कॅशबॅक देखील मिळालं आहे. स्वनिधी योजनेमुळे पथविक्रेत्यांना स्ट्रीटप्रिन्युअर्स अर्थात पथ उद्योजक म्हणून एक नवी ओळख मिळत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता म्हसकर.
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केवळ पदवी मिळवणं पुरेसं नसून बदलत्या तंत्रज्ञानानुसार कौशल्य आत्मसात करून ते अद्ययावत करणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. या उपक्रमाअंतर्गत कोकण आणि नाशिक विभागातील 12 जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. महिलांच्या रोजगार मेळावा सहभागाला विशेष प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं एसएनडीटी महिला विद्यापीठात महिलांसाठी स्वतंत्र विशेष रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या झळा जाणवत असता तरी दुसरीकडे निसर्ग सौंदर्याची मुक्त हस्तानं उधळण केलेला भंडारदरा परिसर सध्या नाजूक रानफुलांनी बहरला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या फुलोत्सवाचं सौंदर्य नजरेत आणि कॅमेऱ्यात टिपण्याची संधी मिळणार आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून.
2: रंगरंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला या कवितेच्या ओळींचा प्रत्यक्ष अनुभव सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील घाटघर रतनवाडी भंडारदरा परिसरात येत आहे. इथल्या डोंगर दऱ्यांनी हिरवा शालू नेसला असून पठारी भागात पिवळ्या रंगाची सोनकी खुरासनी सारख्या रंगीबेरंगी रानफुलांची सुंदर नक्षीदार झालर नजर खिळवून ठेवत आहे. कळसुबाईच्या शिखरावर तसंच आजूबाजूच्या परिसरात बहरलेल्या सोनकळीच्या फुलांमुळं संपूर्ण परिसराला जणू सोन्याचा मुलामा चढवल्याचा भास होत आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाल्यानं वातावरणही आल्हाददायक आहे. एकीकडे आशिया खंडातील सर्वात मोठी दरी असलेली सांदण दरी आणि दुसरीकडे रंगीबेरंगी नाजूक रानफुलांनी सजलेला रमणीय परिसर असं वातावरण सध्या इथं बघायला मिळत आहे. भंडारदऱ्यातल्या पावसा अगोदरचा काजवा महोत्सव आणि पावसाळ्यातील जलोत्सवाला असंख्य पर्यटक भेट देतात. अशीच पसंती या फुलोत्सवाला मिळाली तर कास पठाराप्रमाणेच भंडारदऱ्याचा फुलोत्सवही पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरेल. आकाशवाणी बातम्यांसाठी अहिल्यानगरहून मनोज सातपुतेंसह प्राची गावस्कर पुणे.
1: सिंधुदुर्ग जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू पिकांची भरपाई देण्याचं काम वेगानं सुरू आहे. 28 सप्टेंबर अखेर जिल्ह्यातल्या आणखी 1,743 बागायतदारांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं विशेष पाणी संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात येत्या 15 दिवसात लोकसहभागातून 10,000 वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये ट्रिगर 1 नुसार दुष्काळ जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळण्यासाठी महसूल ग्रामविकास आणि कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करावे आणि त्याचा अहवाल पुढील 8 दिवसात सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारतीय खेळाडूंनी 2 सुवर्णपदकांसह एकूण 8 पदकं जिंकली. धावण्याच्या 400 मीटर रिले स्पर्धेत भारतीय महिला संघानं सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुषांच्या आणि मिश्र सांघिक प्रकारातही भारताच्या संघांनी कांस्य पदक मिळवलं. नेमबाजीमध्ये महिलांच्या ट्रॅप वैयक्तिक प्रकारात नीरू धांडा हिनं सुवर्णपदक मिळवलं. या प्रकारात सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली महिला भारतीय ठरली आहे. तिनं आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्या साथीनं ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्य पदक मिळवलं. गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 5,000 मीटर धावण्याच्या

कांस्य पदक मिळवलं, त्याचं या स्पर्धेतलं हे तिसरं पदक आहे. मुष्टीयुद्ध स्पर्धेत पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात नरेंद्र बरवालनं कांस्य पदक मिळवलं. भारत या स्पर्धेत आतापर्यंत 6 सुवर्ण, 21 रौप्य आणि 26 कांस्य अशी एकंदर 53 पदकं मिळवून पदक तालिकेत 10व्या स्थानावर आहे. कोल्हापूर शहर आणि परिसरात काल जोरदार पावसानं हजेरी लावली. गेले काही दिवस पावसानं ओढ दिल्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत 10% समांतर आरक्षण देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय. राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची केंद्राकडे मागणी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला धावपटू आणि नेमबाजांची सुवर्ण कामगिरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ॲप आणि 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्डी प्रसारण वाहिनी. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. कार्यक्रम सुरू झालाय मनस्पर्शी, आणि आज मनस्पर्शी हा कार्यक्रम घेऊन तुमच्यासोबत आहे मी RJ शिवांगी. मी RJ शिवांगी तुमच्यासोबत आहे म्हणजेच असणार आहेत खूप साऱ्या गप्पा, गोष्टी, किस्से, दिनविशेष आणि हो सुंदर सुंदर गाणी देखील. तेव्हा कार्यक्रमाची सुरुवात या गीताने.

काय नुकताच आपण सगळ्यांनी गणेशोत्सव साजरा केला आणि त्यानंतर काही दिवसांनी अगदी कालच अंगारिका सुद्धा होती, त्यामुळे गणपती बाप्पाचा जो काही उत्सव होता किंवा त्याची भक्ती सेवा करण्याचा जो आनंद होता तो अजूनही संपलेला नाही आहे असंच वाटतंय. पण मंडळी मला सांगा की गणेशोत्सवाची मिरवणूक म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? तर ढोल, ताशांचा गजर, लेझिम, नाचणारे लोक, गुलाल, उत्साह, जल्लोष आणि हजारो लाखो लोकांची गर्दी. पण तुम्ही कधी विचार केलाय का की ही मिरवणूक संपल्यानंतर त्या रस्त्यावर काय बरं उरतं? फुलं, निर्माल्य, प्लास्टिकच्या बाटल्या, कागद आणि इतर कचऱ्यासोबत मोठ्या प्रमाणावर चपला आणि बूटही रस्त्यावर सापडतात. गर्दीमध्ये धावपळ झाली म्हणून कुणाच्या पायातून चप्पल निघते, कुणाची चप्पल तुटते तर कुणाच्या चपलेची जोडीच हरवते. आपण कदाचित या सगळ्या वस्तूंकडे एक टाकाऊ वस्तू म्हणून बघत असतो, परंतु मुंबईत हरवलेल्या या चपलांना एक नवं आयुष्य देण्याचा अतिशय सुंदर आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा उपक्रम करण्यात आला आहे. हा उपक्रम काय आहे आणि त्याने कोणाचा फायदा होणार आहे, कशाप्रकारे हा उपक्रम केला जातोय, ही सगळी माहिती आजच्या मनस्पर्शी या कार्यक्रमात तुम्हाला मिळणार आहे. पण मिरवणुकीचा विषय निघालाच आहे तर थोडंसं जल्लोषातलं एक गाणं व्हायलाच हवं नाही का?

मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण बोलत आहोत ते बऱ्याचदा मिरवणुकीच्या दरम्यान फार मोठ्या प्रमाणावर माणसं एकत्र येतात, गर्दी होते आणि या गर्दीमधून बऱ्याचदा अनेक चपला, मग कोणाची तुटलेली चप्पल असेल, कोणाची हरवलेली चप्पल असेल, अशा अनेक चपला एकत्र साठतात आणि मग त्यांचं काय करायचं हा मोठा प्रश्न निर्माण होत असतो. परंतु यंदा मात्र मुंबई महानगरपालिकेच्या एफ दक्षिण प्रभागाने ग्रीन सॉइल फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने मिरवणुकीनंतर जमा झालेल्या पादत्राणांचा पुनर्वापरांचा उपक्रम सुरू केलाय. लालबाग परळ आणि चिंचपोकळी परिसरातील मिरवणुकीनंतर तब्बल 4 मेट्रिक टन पादत्राणे जमा झाली.

होती आणि ही पादत्राणी केवळ कचऱ्याचाच भाग न राहता त्यातील जे काही उपयोगी साहित्य आहे त्याचा पुनर्प्रक्रियेद्वारे पुन्हा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आणि विशेष म्हणजे या प्रक्रियेतून तयार होणारी पादत्राणे गडचिरोली नंदुरबार यासारख्या दुर्गम आणि आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं नियोजन या संस्थेच्या मार्फत होणार आहे. जरा विचार करा ना की मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर मिरवणुकीदरम्यान हरवलेली एखादी चप्पल आणि महाराष्ट्राच्या दुर्गम भागात एखाद्या विद्यार्थ्याच्या पायातील चप्पल यांच्यात काय संबंध असू शकतो. म्हणजे सुरुवातीला हा संबंध आपल्याला अविश्वसनीय वाटेल पण केवळ आणि केवळ पुनर्वापराच्या माध्यमातूनच हा प्रवास शक्य होतो. जमा झालेली पादत्राणे थेट विद्यार्थ्यांना तशीच्या तशी देण्यात येत नाहीत. त्याची छाननी केली जाते, त्यातील उपयोगी साहित्य वेगळं केलं जातं, त्या पादत्राण्यांवर आवश्यक अशी प्रक्रिया केली जाते आणि त्यातून नव्या पादत्राण्यांच्या निर्मितीसाठी या साहित्याचा वापर केला जातो. म्हणजे एखाद्या मिरवणुकीत हरवलेली आपल्याला निरुपयोगी वाटणारी चप्पल पुन्हा नव्या रूपात कुणाच्या तरी उपयोगी पडू शकते. मंडळी, या उपक्रमामागे केवळ सामाजिक मदतीची भावना नाही तर पर्यावरण संवर्धनाचाही महत्त्वाचा विचार आहे. आपण सगळेच जण एखादी वस्तू वापरून झाली ना की ती कचऱ्यात फेकून देतो, पण प्रत्येक टाकाऊ वस्तू म्हणजे कचराच असेल असं नाही. त्या वस्तूमध्ये अजूनही काही उपयोगी साहित्य शिल्लक असू शकतं आणि ते साहित्य योग्य पद्धतीने पुनर्प्रक्रिया करून पुन्हा वापरता येत असेल तर आपण नैसर्गिक संसाधनांची बचत देखील करू शकतोय. आणि अर्थातच त्यामुळे कचऱ्याचं जे प्रमाण अतिशय प्रमाण वाढत आहे ते आपण कमी करू शकतोय. या संपूर्ण उपक्रमात एक हृदयस्पर्शी भाग म्हणजे काय माहिती आहे का, की पुनर्वापरातून तयार होणारी ही पादत्राणे गरजू आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. आणि अनेकदा म्हणजे पाऊस असेल किंवा अगदी उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा त्यांच्या पायामध्ये घालायला चपला नसतात आणि मग त्यांच्यासाठी ह्या चपला म्हणजे फक्त फॅशनचा भाग नसतो तर ती त्यांची एक मूलभूत गरज असते. ही छोटी छोटी पावलं हरवलेल्या चपलांपासून तयार झालेल्या नवीन सुंदर सुंदर चपला घालून कुठेतरी दूरवर शाळेत जाणार आहेत, शिक्षण घेणार आहेत, फार मोठी होणार आहेत आणि कुणास ठाऊ की कुठेतरी त्यांच्यातीलच एखादी व्यक्ती महान बनेल. या समाजाने त्यांच्यासाठी केलेलं हे छोटंसं कृत्य पण त्या कृत्याचा परिणाम म्हणून उद्या कधीतरी त्या विद्यार्थ्यांमधूनच एखादा महान समाज सेवक निर्माण होईल, कोणीतरी महान व्यक्ती तयार होईल आणि या समाजासाठीच तो काहीतरी विधायक काम करेल, हो की नाही. मनस्पर्शी या कार्यक्रमात असेच छान छान विचार, दिनविशेष, गप्पा गोष्टी आणि सुंदर गाणी असणारच आहेत. तेव्हा ऐकत रहा 101 MHz FM गोल्ड, RJ शिवांगी सोबत.

0: नमस्कार, मी प्रियदर्शन जाधव, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी।
1: ठीक 10:26 झाली आहेत, कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी, आणि मनस्पर्शी या कार्यक्रमात आज तुमच्या सोबत आहे मी RJ शिवांगी। मंडळी, शब्द, भाषा आपल्या भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम, आपले विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक पूलच म्हणा ना। पण ज्यावेळी दोन वेगवेगळ्या व्यक्ती दोन वेगवेगळ्या भाषा बोलतात तेव्हा हा पूल बांधायचा कसा? याचं उत्तर आहे भाषांतर। मंडळी, आज आहे 30 सप्टेंबर, आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन। आपण अनेकदा भाषांतराकडे ना केवळ एका भाषेतील शब्द दुसऱ्या भाषेत बदलण्याची प्रक्रिया म्हणून बघतो, पण खरं तर तसं नाही आहे। भाषांतर म्हणजे फक्त शब्दाचं रूपांतर असं नाही, तर भाषांतर म्हणजे एका संस्कृतीचा, एका विचारांचा आणि एका भावनेचा दुसऱ्या भाषेत केलेला प्रवास असतो। म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर एखादा सुंदर मराठी अभंग इंग्रजीत भाषांतरित झाला तर फक्त त्याचे शब्द बदलत नाहीत, तर त्या अभंगामागची भावना, भक्ती आणि विचार जगभरातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीची ती एक संधी असते। आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात घडलेली माहिती काही क्षणात या भाषांतरामुळेच वाचू शकतो। परदेशातील अनेक पुस्तकं आपल्याला आपल्या भाषेत आपण जर का वाचली तर ती जास्त सोपी वाटतात। जगभरामध्ये अनेक चित्रपट आहेत, मालिका, साहित्य, या सगळ्या गोष्टी जर का योग्य भाषांतरित केलेल्या असतील आणि त्या आपल्या आवडणाऱ्या भाषेत असतील ना, तर ते अनुभवण्याची मजाच एक काहीतरी वेगळी असते। पण या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत त्या केवळ आणि केवळ भाषांतरामुळे। पण तुम्हाला माहितीये का की आजचा दिवस म्हणजे 30 सप्टेंबर हा दिवसच आपण भाषांतर दिन म्हणून का साजरा करतो? तर याच्या मागे असं म्हटलं जातं की सेंट जेरोम जे होते त्यांनी बायबलचं भाषांतर केलं होतं, आणि बायबलचं भाषांतर करणारे ते फार विद्वान मानले जायचे। इतकंच काय तर त्यांना भाषांतरकारांचे संरक्षक संत देखील म्हटलं जायचं। आणि त्यांचा स्मृतिदिन आज असतो 30 सप्टेंबरला, आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय स्तरावरती आजचा दिवस हा भाषांतर दिन म्हणून साजरा केला जातोय। अशाच अनेक सुंदर माहिती आजच्या मनस्पर्शी या कार्यक्रमात असणार आहे, तेव्हा ऐकत राहा FM गोल्ड।

नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर. उत्तम माहिती आणि दर्जेदार मनोरंजनासाठी आकाशवाणीची FM रेनबो तसंच FM गोल्ड या दोन्ही वाहिन्या नक्की ऐकत राहा.

मंडळी, काही आवाज असे असतात ना की ते कानावर पडले की आपला मूडच बदलतो. कधीत कधी तर ते आवाज आपण ऐकले की अचानकपणे, म्हणजे आपला मूड असो वा नसो, आपल्या मनामध्ये ना प्रेमाची पालवी फुटू लागते. काही आवाजामध्ये अशी जादू असते की ते आवाज ऐकल्यानंतर आपल्याला आपल्या कॉलेजचेच दिवस आठवतात, मित्रांची आठवण येते, कारण त्या आवाजाभोवती ना आपल्या काही आठवणी दडलेल्या असतात. असाच एक आवाज, म्हणजे तो आवाज ऐकल्यानंतर आपलं मन अगदी फ्रेश होऊन जातं. कारण ज्या आवाजाबद्दल मी बोलतेय ना, ते जर का तुमच्या लक्षात आलं ना, तर मी असं का बोलते हे तुम्हाला नक्की कळेल. तर हा जो आवाज आहे ना, तो नेहमी हसतमुखच असतो. म्हणजे कधी कधी तर मला असं वाटतं की एखादं सॅड सॉन्गसुद्धा हा गायक हसत हसतच म्हणत असेल. आणि या गायकाचं नाव आहे शंतनू मुखर्जी. नाही चेहरा लक्षात येत आहे तुमच्या, कोण आहे शंतनू मुखर्जी? आपण एक काम करूया, मी त्याच्याच आवाजातलं एक गाणं तुम्हाला ऐकवते, पहा बरं तुम्हाला ओळखता येत आहे का. तुम्हाला जर का ओळखता आलं तर मला नक्की सांगा. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. 022 हा एसटीडी क्रमांक आहे. तर आत्ता मी तुम्हाला गाणं ऐकवते आहे ते शंतनू मुखर्जी यांच्या आवाजातलं. आणि पहा बरं या नावाबद्दल किंवा या आवाजाबद्दल तुमच्या मनात काय आठवणी येत आहेत त्या मला नक्की सांगा.

काय गाणं ऐकल्यानंतर काय म्हणणं आहे तुमचं? अरे हा तर आपला शान यार. येस, आपला शान. प्रत्येकाला जवळचा वाटतो तो आपला शान. आणि या आपल्या आवडत्या गायकाचं खरं नाव आहे शंतनू मुखर्जी, आणि हे बरोबर ओळखलं दीपा पालकर आणि मृदुला दामले या आपल्या श्रोत्यांनी. तर आपल्या या लाडक्या गायकाचा आज आहे वाढदिवस. तेव्हा FM गोल्ड या वाहिनीच्या वतीने आपल्या सर्वांचा लाडका गायक शंतनू मुखर्जी अर्थात शान याला वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की शंतनू मुखर्जीचा शान गायक कसा झाला? नेहमी हसऱ्या चेहऱ्याचा हसतमुख असणारा शान, त्याच्या नावामागे ना एक छोटीशी गंमत आहे. खरं तर त्याच्या घरी म्हणजे संगीताचा फार मोठा वारसा आहे. तसे आजोबा गीतकार होते, वडील देखील संगीतकार होते, त्याची बहीण सागरिका तीसुद्धा गायिका आहे. तर अशा वातावरणात शानचा जन्म झाला. परंतु सुरुवातीपासूनच काही त्याला गायक वगैरे व्हावं किंवा गाण्यामध्ये आपण करिअर करावं असं काही त्याच्या मनामध्ये नव्हतं. परंतु अचानक वडिलांच्या जाण्याने घरची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली. सुरुवातीला त्यांनी अनेक छोटी मोठी कामं केली आणि मग मात्र 1996 नवजवान नावाचा एक आल्बम आला होता, तुम्हाला जर आठवत असेल तर. तर त्या काळी ज्या सीडीज होत्या आणि त्या सीडीजला असं छान कवर असायचं आणि मग त्याच्यावर त्या गायकांचे फोटो किंवा त्यांची नावं जायची. तर 3 जणांची नावं त्या सीडी कवरवरती येणार होती. त्यातलं एक नाव होतं सागरिका, शंतनू आणि नवजवान. आणि ही तीनही नावं जी होती ना, ती फार मोठी होती. म्हणजे ती काही डिझायनिंगमध्ये बसत नव्हती. मग त्या अल्बमचे जे संगीतकार होते बिडू, त्यांनी शंतनूला सांगितलं की अरे आपण तुझं नाव आहे ना थोडंसं शॉर्ट करूया आणि तुझं नाव आपण शान ठेवूया. तर स्वतः शान यांनी सांगितलंय की मी कधीच आहे ना, कोणीही जर का मला काही सजेशन दिलं किंवा सांगितलं तर मी कधीच नाही असं म्हणत नाही. ते म्हणाले मी पण हो म्हटलं. त्यावेळेला मी फार काही विचार केला नाही की शान या शब्दाचा काय तितकासा वेगळा असा अर्थ असेल किंवा हे नाव मला कितपत फायद्याचं ठरणार आहे. ते म्हणतायत ना ठीक आहे करूया असं म्हणून मी त्याला होकार दिला. आणि मग मात्र इंडस्ट्रीमध्ये सगळीकडेच शान या नावानेच आपल्या सर्वांचा आवडता लाडका गायक शंतनू मुखर्जी आपण शान या नावानेच त्याला ओळखतो. चला तर मग पुन्हा एकदा त्याच्या आवाजातलं एक दमदार गाणं व्हायलाच हवं आहे, नाही का?

मंडळी मनस्पर्शी या कार्यक्रमात इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण ठीक 11 वाजता पुन्हा एकदा मी आर जे शिवांगी तुमच्यासोबत असणारच आहे युवा तरंग.

0: सोबत शेअर केलेले आहेत, तेव्हा युवा तरंग या कार्यक्रमामध्ये सुद्धा एक अनोखा विषय घेऊन मी तुमच्यासोबत असणारच आहे. तो विषय कोणता आहे, काय बरं त्यातून नवीन माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि सोबत कोणती कोणती गाणी असणार आहेत, ही उत्सुकता अशीच ठेवा. ऐकत रहा FM गोल्ड.
1: नमस्कार, मी डॉक्टर गिरीश ओक, आपण ऐकत आहात FM गोल्ड.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकता 106.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड ही प्रसारण वाहिनी. ठीक 11 वाजलेत, कार्यक्रम सुरू झालाय युवा तरंग आणि युवा तरंग हा कार्यक्रम घेऊन आज तुमच्यासोबत आहे मी RJ शिवांगी.

मंडळी, युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत ते एका वेगळ्या विषयाबद्दल. तो वेगळा विषय खरं तर असा आहे की ही जी तरुण मंडळी असतात ना, त्यांच्यामध्ये खूप ऊर्जा असते, शक्ती असते, डोळ्यामध्ये खूप मोठी मोठी स्वप्न असतात आणि त्या अनेक स्वप्नांमध्ये पाहिलं गेलेलं एक स्वप्न म्हणजे परदेशी जाऊन शिक्षण घेण्याचं. बऱ्याचदा एखाद्या विषयामध्ये एखाद्या मुलाला रुची असते आणि त्याला वाटतं की आपण जर का परदेशी याच्याबद्दल गेलो आणि परदेशी जाऊन या विषयाबद्दल शिक्षण घेतलं तर काहीतरी आपण आयुष्यामध्ये मोठं अचीव करू शकतो. तर अशीच अनेक स्वप्न ज्यांच्या डोळ्यात आहेत, अनेक कुटुंबामध्ये ह्या चर्चा रंगत आहेत की आपल्या मुलाला किंवा आपल्या पाल्याला परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं आहे, तर त्यासाठी काय बरं करू शकतो. तर या सगळ्या गोष्टींची चर्चा आजच्या युवा तरंग कार्यक्रमामध्ये आपण करणार आहोत. तर ज्यावेळी आपण असं म्हणतो की परदेशी जाऊन शिक्षण घ्यायचं आहे, तर काय येतं आपल्या डोळ्यासमोर? मग अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, न्यूझीलंड, अगदी सिंगापूरसुद्धा, म्हणजे अशी मोठी मोठी नावं छान आपल्या डोळ्यासमोर येतात. आणि या देशांमध्ये असलेली मोठमोठी विद्यापीठं, त्यांचे सुंदर सुंदर कॅम्पस, तिथल्या वेगवेगळ्या संस्कृती, नवीन मित्र आणि करिअरच्या असंख्य संधी. पण खरं सांगू का की परदेशात जाऊन शिक्षण घेणं म्हणजे फक्त पासपोर्ट व्हिसा केला, विमानाचं तिकीट काढलं, एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि तिथे जाऊन लगेच शिकायला सुरुवात केलं, इतकं सोपं नसतं ते. कारण ज्यावेळी आपलं मूल आपल्याला सांगतं की आई बाबा मला ना परदेशात जाऊन शिकायचं आहे, तर पालक म्हणून पहिला प्रश्न उभा राहतो की बाबा कुठे जाणार आहेस आणि यासाठी किती पैसे लागतील, मग तुला तिथे जाण्यासाठी स्कॉलरशिप आहे का, बरं इतक्या लांब आता माझं मूल किंवा माझा मुलगा मुलगी ही एकटी कशी काय राहणार, तिथे गेल्यानंतर काही नोकरी करायची तिथे खरंच गरज आहे का, असे अनेक प्रश्न ना सगळ्यांच्या मनात येतात, हो की नाही? खरं सांगू का, परदेशी शिक्षण हे ना एक स्वप्न नसतं किंवा एक मोठा खर्च नसतो, तर परदेशी जाऊन शिक्षण घेणं हे म्हणजे ना एक उत्तम नियोजनाचा भाग आहे. तुम्ही जर का उत्तम नियोजन केलात, योग्य काळजी घेतलीत, तर मात्र तुमचा स्वप्नाकडचा हा जो प्रवास आहे ना तो अधिक सुखकर होणार आहे. आणि तो आणखीन सुंदर कसा होण्यासाठी आजच्या युवा तरंग या कार्यक्रमात तुमच्यासोबत मी आहे ना, आरजे शिवांगी. कोणत्या कोणत्या टिप्स आहेत ते आपण पुढच्या एका तासात जाणून घेणारच आहोत. सोबतीला असतील धमाकेदार गाणी.

युवा तरंग या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करतोय ते परदेशी शिक्षण घेण्यासाठी जाताना कोणकोणत्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजेत. तर सगळ्यात आधी आपण स्वतःला ना एक प्रश्न विचारला पाहिजे की मला बाबा परदेशात शिक्षण का घ्यायचं आहे, की माझा मित्र परदेशी आहे म्हणून मला जायचं आहे, इतर सगळेजण अमेरिकेला जात आहेत तिथल्या डिग्रीला जास्त व्हॅल्यू आहे म्हणून मला जायचं आहे, की असं वाटतंय की परदेशात शिक्षण घेतल्यानंतर मला छान चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. याच्यापैकी नक्की तुमच्या मनामध्ये काय आहे हा नीट विचार करा, कारण हे सगळे प्रश्न ना खूप वरवरचे आहेत. तुम्हाला नक्की विचार कशावरती करायचा आहे, तर परदेशात जाऊन कोणत्या विषयावरती आपल्याला अभ्यास करायचा आहे. तुमचा आधीचं कदाचित शिक्षण हे एखाद्या वेगळ्या विषयातलं असू शकतं आणि नंतर जे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे ते एखाद्या तो विभाग कदाचित थोडासा वेगळा असू शकेल. मग ते इंजिनिअरिंग आहे, मेडिसिन आहे, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, किंवा मग बिझनेस आहे, डिझायनिंग आहे, सायकॉलॉजी आहे, किंवा अगदी म्युझिक, फाईन आर्ट्स, या कोणत्याही विषयामध्ये तुम्हाला जर का शिक्षण घ्यायचं असेल तर तुमचा जो निर्णय असणार आहे की परदेशी जाऊन शिक्षण घेण्याचा तो योग्यच असणार आहे. मग काय शोधायचं, की बाबा मला ज्या विषयाबद्दल रुची आहे त्या विषयाचे उत्तमोत्तले उत्तम विद्यापीठ कोणत्या देशामध्ये

आहेत. कारण एखादा देश आपल्याला आवडतोय म्हणून आपल्याला त्या ठिकाणी नाही जायचं आहे, तर जो अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि त्या अभ्यासासाठीची जी सुंदर अशी परिस्थिती आहे, म्हणजे मग विद्यापीठ आलं किंवा उत्तम असे प्राध्यापक आलेत, ते कुठे आपल्याला मिळणार आहेत, या ही गोष्ट पहिल्यांदा शोध घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण जसं मी म्हटलं की कुठे जायचं आहे, देश महत्त्वाचा नाही आपल्यासाठी, आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर विद्यापीठ महत्त्वाचं आहे. मग एखाद्या विद्यापीठामध्ये तुमचे रिसर्च पेपर असतील तर ते कशाप्रकारे घेतले जात आहेत, काही ठिकाणी प्रॅक्टिकल लर्निंगवरती जास्त भर दिला जातो, काही असतात तिथे इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स असतात किंवा इंटर्नशिप्स असतात, तर या गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जातं. मग अशा वेळेला तुम्हाला वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसोबत शिकण्याची संधी मिळते. आणि मग फक्त आपण जे ज्ञान घेणार आहोत ते अगदी पुस्तकी ज्ञान नसतं, तर खूप साऱ्या वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या संस्कृतीमधल्या लोकांना भेटल्यामुळे सुद्धा किंवा वेगळ्या अशा कार्यपद्धती जाणून घेतल्याने सुद्धा आपल्या ज्ञानामध्ये भर होणार असते. कारण परदेशात राहिल्यामुळे ना आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची एक वेगळी संधी मिळते. स्वतःचा वेळ सांभाळायचा, पैसे मॅनेज करायचे, स्वयंपाक करायचा, घर सांभाळायचं, अशा अनेक जबाबदाऱ्यानं या सगळ्या शिक्षणामुळे तुमच्यावरती येणार आहेत. तर या त्या घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का? असं नाही आहे की भारतामध्ये कमी दर्जाचं शिक्षण मिळत आहे. मग आपल्याला का परदेशी जाऊन शिकावंसं वाटत आहे याचा शोध पहिल्यांदा तुम्ही घ्या. मग त्यासाठीचं जी सुरुवात आहे ना, ती अगदी फार आधीपासूनच तुम्ही सुरू करा. म्हणजे एक दोन वर्ष आधी जरी सुरू केले ना तरी काही हरकत नाही आहे. कारण साधारण आपल्यालाच साधारण कशाला आपल्या स्वतःलाच आपली आवड माहिती असते, आणि मग आपली ही आवड जोपासायला कुठे आपल्याला चांगली परिस्थिती मिळणार आहे हे जर का आपण आधीच ओळखलं तर त्या दृष्टीने जो प्रवास आपण करणार आहोत ना तो अधिक सोपा होऊन जातो.

नमस्कार, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झवर FM कूल।

0: नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव। आपण ऐकताय मराठी गाणी आणि कलाकारांची भेट घडवणारी आपली वाहिनी 100.1 MHz FM गोल्ड।
1: FM गोल्ड वर युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे। 11:25 झाली आहेत आणि आज तुमच्यासोबत आहे मी RJ शिवांगी। आणि युवा तरंग या कार्यक्रमात आपण जाणून घेत आहोत की परदेशी शिक्षणासाठी जाताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची तयारी करणं ही जास्त गरजेचं आहे। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला कोणत्या देशात जायचं आहे हे ठरवण्यापेक्षाही कोणत्या युनिव्हर्सिटी म्हणजे कोणत्या विद्यापीठात आपल्याला जायचं आहे, तिथे जाऊन कोणत्या विषयामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा कोणता कोर्स करायचा आहे हे सगळ्यात आधी ठरवणं जास्त गरजेचं आहे। चला आता दुसरी स्टेप अशी की तुम्ही देश वगैरे ठरवलात, मग तुम्ही जो अभ्यासक्रम करणार आहात तिथे जाऊन, म्हणजे तुम्ही जो कोर्स करणार आहात, तर त्यासाठी ती जी युनिव्हर्सिटी तुम्ही निवडलेली आहे तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये त्या विषयाबद्दल कोणकोणते शिक्षक हे जास्त चांगल्या पद्धतीने शिकवत आहेत हे सुद्धा जाणून घेणं खूप गरजेचं असतं। कारण बऱ्याचदा कसं असतं ना, या युनिव्हर्सिटीजना एक ग्लोबल रँकिंगची पद्धत तिथे असते। कधी कधी एखाद्या युनिव्हर्सिटीचं ग्लोबल रँकिंग हे खूप जास्त असू शकतं आणि एखाद्या युनिव्हर्सिटीचं कमी असू शकतं। परंतु ज्या ठिकाणी एखाद्या युनिव्हर्सिटीचं रँकिंग कमी आहे तिथे मात्र तुम्हाला तुमच्या विषयातले जे प्रोफेसर्स आहेत ते तुम्हाला उत्तमरित्या तिथे मिळू शकतात। तर हा थोडासा नीट अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। कारण नुसतं युनिव्हर्सिटीचं रँकिंग बघितलं, कॅम्पस किती छान आहे हे बघून चालणार नाही आहे। तर तुमचा विषय हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे। मग त्या विषयावरती जास्त ज्ञान आपल्याला कुठे मिळणार आहे, रिसर्च करण्यासाठीचा काय संधी ती युनिव्हर्सिटी तुम्हाला देणार आहे। कारण बऱ्याचदा इंटर्नशिपसाठी जेव्हा पाठवलं जातं ना तेव्हा अनेकदा या युनिव्हर्सिटीचं मोठमोठ्या संस्थांची टायअप असतं। मग नुसती युनिव्हर्सिटीज चांगली असून चालत नाही, तर कोणत्या संस्थेंची ही युनिव्हर्सिटी जोडलेली आहे त्याचा सुद्धा तुम्हाला शोध घेणं थोडंसं गरजेचं असतं। इतकंच नाही तर त्या युनिव्हर्सिटीमधून जे माजी विद्यार्थी आहेत ते सध्या कुठे काम करतायत, कोणत्या पोस्टवरती काम करतायत हे जर का तुम्ही शोधलात, कारण सध्या सोशल मीडियावरून ह्या गोष्टी सर्च करणं खूप सोपं झालेलं आहे, फक्त त्याच्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ देणं गरजेचं असतं। डिटेलमध्ये एकदा एक दोन दिवस काढून आरामात ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण शोधून काढल्या ना तर लगेचच त्याची उत्तरं आपल्याला मिळणार असतात आणि याचा फायदा आपल्यालाच पुढे जाऊन कुठेतरी होणार आहे। म्हणजे आता देश निवडलात, मग तुम्हाला कोणत्या युनिव्हर्सिटीमधून अभ्यास करायचा आहे, कोणत्या विषयातला अभ्यास करायचा आहे हे तुम्ही निवडून झालात, पण त्यानंतरसुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे येतात की तुमची युनिव्हर्सिटी किंवा तुमचं कॉलेज कोणत्या शहरात आहे ही सुद्धा गोष्ट फार महत्त्वाची ठरते। कारण त्याच्यावरती पुढची गणितं, तुमचं खर्चाचं गणित असेल, तुमच्या वेळेचं गणित असेल, ही सगळी गणितं या गोष्टीवरती डिपेंडिंग असणार असतात। अशा अनेक गोष्टी आहेत ज्या परदेशी शिक्षणासाठी तुम्हाला उपयोगी पडणार आहेत। आजच्या युवा तरंग या कार्यक्रमात आपण जाणून घेतच राहणार आहोत। ऐकत रहा FM गोल्ड।
2: रुबाब मरते सोन्यावानी,
3: सोन्यावानी सोन्यावानी म्हणजे दादा कुणाचा सोन्या म्हण?
2: अरे मर्दा, सोन्या म्हणजे ते सोनं नाही, सोन सोन राडो ते सोन
3: हात तिच्या असं वय तसं सांगा की मराठीत मग।
2: रुबाब मरते सोन्यावानी,

मंडळी, युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण बोलत होतो ते परदेशी शिक्षणासाठी जाताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणजे सगळ्यात सुरुवात आपण अशी केली की कोणत्या देशामध्ये शिक्षणासाठी जायचं हे महत्त्वाचं नसतं, तर कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये आपण शिक्षण घेणार आहोत, त्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन आपण कोणता अभ्यासक्रम करणार आहोत, त्या अभ्यासक्रम केल्यानंतर पुढील ज्या करिअरच्या संधी आहेत, म्हणजे मग इंटर्नशिप असेल किंवा कॅम्पस इंटरव्ह्यूमधनं सिलेक्शन होणार असेल, या सगळ्या गोष्टी देखील बघणं फार महत्त्वाचं असतं. आणि या सगळ्याबरोबरच आणखीन एक गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे अकॉमोडेशन किंवा राहण्याची सुविधा. बऱ्याचदा या विद्यापीठांना त्यांचे हॉस्टेल्स असतात, पण असेही काही उत्तम उत्तम विद्यापीठं आहेत की तिथे अभ्यासक्रम तर फार सुंदररित्या शिकवला जातो आहे, परंतु मुलांना राहण्यासाठी तिथे कोणतीही सोय नाही आहे आणि शहराच्या फार दूरवर आहेत. मग अशा वेळी तुम्हाला तुमच्या राहण्याची जी सोय आहे ती स्वतःची स्वतः करावी लागते. मग हा सुद्धा एक रिसर्चचाच भाग असतो की मग आपण कुठे राहणार आहोत, मग तिथे आपल्याला रूम शेअर करायची आहे का, एखाद्या फॅमिलीसोबत आपण पेईंग गेस्ट म्हणून राहणार आहोत, तिथलं भाडं किती आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करणं फार महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर ज्या देशामध्ये आपण अभ्यासक्रमासाठी जाणार आहोत ना, तर त्या देशाचं हवामान कसं आहे, कारण बऱ्याचदा आपण भारतात राहिलेलो असतो, इथलं हवामान आपल्याला सूट होतं, पण परदेशात गेल्यानंतर बऱ्याचदा काही ठिकाणी प्रचंड थंडी असते, काही ठिकाणी सतत कोसळणारा पाऊस असतो, तर काही ठिकाणी प्रचंड उष्णता देखील असते. तर मग तुमची शारीरिक क्षमता आहे का की हे बदललेलं हवामान तुम्ही झेलू शकणार आहात का, कारण फार मोठा खर्च असतो हा या शिक्षणासाठी. आणि सगळं काही जुळून येतं, आपण जातो, परंतु काही कारणाने तिथली हवाच आपल्याला सूट होत नाही, मग अशा वेळी आपण सतत आजारी पडतो. आणि परदेशात मात्र जो डॉक्टरांचा खर्च असतो तो फार मोठा असतो, आणि मग एकूणच आपल्या शिक्षणाचा खर्च वाढतो. किंवा कधी कधी परिस्थिती इतकी बिकट होते की निव्वळ आणि निव्वळ आपलं आरोग्य नीट नाही किंवा तिथलं हवामान आपल्याला रुचत नाही आहे, यासाठी ते शिक्षण अर्धवट सोडून आपल्याला पुन्हा रिटर्न यावं लागतं. तर हे टाळण्यासाठी मात्र तुम्ही आधीच जर का जाणून घेतलं तर तिथलं हवामान आपल्याला सुटेबल आहे का, तर ते थोडंसं सोपं पडणार आहे, किंवा आधी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आलेला असाल, नातेवाईकांकडे असेल किंवा काही पिकनिक किंवा सहलीच्या निमित्ताने असेल, तर मग अशा वेळेला ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं. कारण जेव्हा जायची वेळ येते ना, तेव्हा आपण फक्त तो कोर्स आणि ते युनिव्हर्सिटी असाच विचार करतो, आणि मग ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्या मात्र राहून जातात. याचबरोबरीने आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही मुलांना अगदी सुरुवातीपासूनच त्यांनी ठरवलेलं असतं की नाही, मला काही झालं तर मी पुढील शिक्षणासाठी बाबा परदेशी जाणार आहे, आणि घरामध्ये मोठं कोणीच माणूस असं नसतं की याबद्दल गायडन्स देईल, मार्गदर्शन करेल. आणि अशाच वेळेला काही वेबसाईट्स आहेत किंवा काही एजंट्स आहेत, ते अगदी तुम्हाला जाहिरातींनी बुलवून सोडतात की अरे आम्ही 100% ॲडमिशन करून देतो, तुम्हाला गॅरंटेड जॉब मिळवून देतो, लगेच तुम्ही परदेशात गेलात की तुम्हाला फार मोठा पगार मिळेल वगैरे. तर साहजिकच आहे, अशा एजंटची आपल्याला मदत घेणं गरजेचंच पडतं, परंतु आपण कोणत्या एजंटकडे जायचं याचा सुद्धा तुम्हाला शोध घेणं गरजेचं आहे. कारण की बाबा त्यांनी कोणकोणत्या विद्यार्थ्यांना आधी तिथे पाठवलं आहे, त्या विद्यार्थ्यांचा त्या एजंटसोबतचा अनुभव कसा होता, हा जर का तुम्ही दूरध्वनीच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क केलात तर ही माहिती तुम्हाला मिळू शकते. बऱ्याचदा ज्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट्स असतात ना, त्यासुद्धा बऱ्याचदा फेक असण्याची शक्यता असू शकते, मग ते तुम्ही चेक केलं गेलं पाहिजे की ही व्हॅलिड वेबसाईट आहे ना, कारण फार मोठ्या प्रमाणावरती पैसे आपले तिथे गुंतणार असतात. आपण भारतात राहतो त्याच्यामुळे आधी पैसे पाठवल्यानंतरच आपलं ॲडमिशन तिथे जाऊन होणार असतं, मग ती गोष्ट खरी आहे की नाही हा शहनिशा करण्यासाठी तिथे कोणी उपलब्ध नसतं. मग अशा ह्या ज्या काही धोक्याच्या घंटा आहेत किंवा धोक्याचे पॉईंट्स आहेत, तिथे जर का आपण वेळीत सावध झालो तर होणारा खर्च आपण टाळू शकणार आहोत. कारण खर्च, मी सतत म्हणते खर्च खर्च खर्च, कारण ज्या वेळेला आपण शिक्षणासाठी जातो ना, त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा येतो तो हा निधी उभारण्याचा. कारण फक्त शिक्षणासाठीच तुम्हाला पैसा लागणार नसतो, तर तिथे तुम्हाला राहायचं आहे, खायचं प्यायचं आहे, तुम्हाला तिथे ट्रॅव्हलिंग करायचं आहे,
आणि हा जो काही खर्च आहे ना हा आकडा खरंच खूप मोठा असतो. आणि मग ही जमवा जमव आपल्याला खूप आधीपासूनच करायची असते. बऱ्याचदा बँकासुद्धा परदेशी शिक्षणासाठी व्याज देतात, पण मग ते व्याज घेतानासुद्धा त्यांचे जे काही नियम आहेत ते नीट योग्यरित्या जाणून घेणं खूप गरजेचं असतं. कारण कधीकधी ते नियम नंतर इतके कडक होऊन बसतात की आपलं ॲडमिशन झालेलं नसतं, आपण तिथे पोचलेलो नाही आहेत, पण इथे मात्र तुमचा व्याज सुरू झालेला आहे आणि ते पैसे फार मोठ्या अमाऊंटमध्ये तुम्हाला भरावे लागत आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे, कारण आपलं भारतीय चलन परदेशी चलन यामध्ये सुद्धा बऱ्याचदा फेरबदल होत असतो. म्हणजे साधारण तुम्ही 2 वर्षापूर्वी परदेशी शिक्षणाला जाण्यासाठीचा विचार केलेला आहे, त्यावेळेला जो तुम्ही खर्च एक

तुमचा धरून चाला की एक्स वाय झेड खर्च तुम्ही ठरवला, तर तुम्ही हाही विचार केला पाहिजे की 2 वर्षानंतर जेव्हा प्रत्यक्ष तिथे जाण्याची वेळ येणार आहे तेव्हा हा खर्च थोडाफार वाढलेलाच असणार आहे. कारण चलन जे आहे आपलं भारतीय चलन आणि परदेशी चलन याच्यात सतत बदल होत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार या मुलांनी आणि त्याचबरोबर त्यांच्या पालकांनी करणं देखील गरजेचं आहे.

खरंच आपल्या घरातलं छोटंसं लेकरू मोठं होऊन जेव्हा परदेशी शिक्षणासाठी जाणार असताना तेव्हा प्रत्येक आईबाबाचा जीव हा तोळा तोळा झुरतच असतो. कारण इतक्या लांब शिक्षणासाठी पाठवायचं आहे, मदतीला कोणी असेल, काय असेल, असे अनेक प्रश्न असतात. आणि या सगळ्या प्रश्नांबरोबरच सगळ्यात पहिला आणि मोठा प्रश्न असतो तो म्हणजे आर्थिक नियोजनाचा. बऱ्याचदा मगाशी मी म्हटलं तसं की आपण फक्त त्या अभ्यासक्रमासाठी येणाऱ्या पैशाचाच विचार करतो, पण तसं नसतं. त्यामध्ये तुम्हाला अधिक खर्च ॲड करायला हवेत की तुम्हाला राहण्यासाठी किती खर्च येणार आहे, खाण्यापिणं जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला

0: किती खर्च येणार आहे, तुमचं जे कॉलेज असणार आहे ते किती लांब आहे, आणि मग ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्हाला किती खर्च येणार आहे. आणि इतकंच नसतं तर इतक्या लांब तुम्ही जाणार आहात तर तुम्हाला स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स काढून घेणं देखील गरजेचं असतं. जसं मी म्हटलं की बऱ्याचदा तिथलं हवामान आपल्याला रुचत नाही, मग हेल्थ इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम असेल यासारख्या गोष्टींमध्ये सुद्धा तुमची गुंतवणूक करणं फार महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर विजाचे चार्जेस आले, फ्लाईट तिकीट्स आली, त्यानंतर पुस्तकं आहेत, बऱ्याचदा तिथली पुस्तकं अभ्यासक्रमाचीही फार महाग असतात, किंवा कधीकधी हल्लीचा जमाना डिजिटल जमाना आहे, मग कंपल्सरी आपल्याला पुस्तकांबरोबरच लॅपटॉप किंवा इतर काही जी इक्विपमेंट्स आहेत ती लागतात. तिथे जाऊन आपण मोबाईल आणि इंटरनेट या सुविधा वापरणार असतो तर तो सुद्धा एक मोठ्या प्रमाणातला खर्च असतो. आणि त्याचबरोबर स्वतःसाठी सुद्धा तुम्हाला कधीतरी आपण म्हणूया ना छोटा मोठा खर्च तर लागणारच आहे. अगदीच काय तुम्ही रोज अभ्यास घर एवढंच नाही करणार आहात, कधीतरी अचानक काही इमर्जन्सी येऊ शकते, मग अशा वेळेला तुमच्याकडे एक पैशाचा नियोजित साठा असणं खूप गरजेचं आहे. आणि आर्थिक नियोजन करताना या सगळ्या बाबी त्यामध्ये येणं फार महत्त्वाचं असतं, कारण तो जो मग खर्च असतो ना तो एकदम फार मोठा येतो. आणि एकदम मग आपल्याला असं वाटतं की अरे मी तर साधारण 30-40 लाखाचीच तयारी केली होती, पण अचानक हा 20 लाखाचा खर्च कुठून आला. 40 आणि 20 हा आकडा जरी छोटा असेल तरी त्याच्या पाठीमागे लाख लागलेले असतात, डॉलर्स असणार आहेत. आणि हा खर्च मग अचानकपणे हे पैसे उभं करणं कधी कधी फार कठीण होऊन बसतं. बऱ्याचदा परदेशी शिक्षणासाठी काही स्कॉलरशिप्स असतात तर त्या स्कॉलरशिप्सबद्दल पूर्ण जाणून घेणं गरजेचं असतं. बऱ्याचदा त्यांचे काही नियम असतात की मिळणारी स्कॉलरशिप ही तुम्हाला किती वर्षांसाठी आहे. म्हणजे तुमचा कोर्स जर का 3 वर्षाचा असेल तर संपूर्ण 3 वर्ष त्या स्कॉलरशिपमध्ये तुमचे कव्हर होणार आहेत का फक्त एकाच वर्षासाठी मिळणार आहे. काही ठिकाणी अशा सुविधा असतात की वर्क अँड लर्न, म्हणजे तुम्हाला कंपल्सरी तिथे काही ना काहीतरी काम करून स्वतःची एक पुंजी जमा करायची असते, मग ती तुम्हाला जमणार आहे का. तर या सगळ्या गोष्टींचा देखील विचार करणं तितकंच गरजेचं असतं. जसं मी म्हटलं एज्युकेशन लोन हा सुद्धा एक पर्याय आहे, परंतु ते घेताना त्याचा व्याजदर किती आहे, किती कालावधीसाठी आपण ते घेतोय, आणि आपण जो कोर्स करणार आहोत तो कोर्स केल्यानंतर जे काही आपण काम करणार आहोत त्यातून इतकं उत्पन्न आपण मिळवू शकणार आहोत की नाही. कारण ते जे कर्ज असताना बाळांनो ते आपल्या आईबाबांनी काढलेलं असतं, आणि असं न व्हावं आधीच त्यांनी त्यांच्या आयुष्यभराची पुंजी जपून ठेवलेली आहे, तुमच्या पुढील शिक्षणासाठी ते तुम्हाला देत आहेत, परंतु त्याचं परतफेड म्हणून सुद्धा आपण त्यांना काहीतरी देणं हे यासाठी आपण स्वतः जबाबदार असतो. उगाचच एखादा कोर्स आवडलाय परंतु त्यामध्ये तितकासा जर का काही स्कोप नसेल तर मात्र थोडासा विचारपूर्वक पावलं टाका. मी जाऊ नका असं अजिबात म्हणणार नाही, परंतु विचारपूर्वक पावलं टाका की माझ्यासाठी माझे आईबाबा जर का इतके पैसे गुंतवत आहेत तर त्याच्यासाठी मी त्यांची काय परतफेड करू शकणार आहोत. या सगळ्या गोष्टींचा विचार होणं खूप गरजेचं आहे. आजच्या युवा तरंग या कार्यक्रमामध्ये आपण परदेशी शिक्षणासाठी जाताना कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे जाणून घेतोय. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात पोचलो आहोत. एक छानसं गाणं ऐकूया आणि मग मात्र आपल्या गप्पा अशाच सुरू ठेवूया.
1: नमस्कार, मी परेश मुकाशी आणि आपण ऐकत आहोत 100.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी.

मंडळी, युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे. तुमच्यासोबत आहे मी आरजे शिवांगी. आणि आज आपण गप्पा मारल्या ते परदेशी शिक्षणासाठी जाताना कोणकोणत्या गोष्टींची तयारी आपण केली पाहिजे, कशाप्रकारे युनिव्हर्सिटीची निवड केली पाहिजे, कशाप्रकारे देशाची निवड केली पाहिजे, काळजी काय घेतली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा उहापोहा आपण केला. पण अजूनही काही गोष्टी आहेत. अगदी जाता जाता थोडक्यात तुम्हाला सांगते की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे भारतामध्ये असताना ना आपल्यासोबत आईबाबा असतात. थकून दमून आल्यानंतर कपडे इथे टाकले, बॅग इथे टाकली, हे चालून जातं. पण परदेशात हे चालणार नाही आहे, कारण तिथे तुम्ही एकटे असणार आहात. तेव्हा तुम्हाला स्वतःचे कपडे स्वतः धुता येतात का? साफसफाई घराची करता येते का? घरामध्ये जे काही सामान लागतं त्याचं प्लॅनिंग तुम्हाला करता येत आहे का? पब्लिक ट्रान्सपोर्ट कसा वापरायचा, हो इथपासून सुद्धा सुरुवात असते. कारण इथे ना आपण एका छान असं म्हणून आपण सेल्फ शेल्टरमध्ये राहिलेली आपण मुलं असतो. आणि मग अचानक परदेशी गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकट्याने करायची वेळ येते, त्यावेळी मात्र फार मोठी तारांबळ होते. कारण तिथे आपल्याला जाऊन अभ्याससुद्धा करायचा आहे आणि सोबतीने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळायच्या आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करा. आपल्याला दूरध्वनीच्या माध्यमातून श्रोत्यांनी संपर्क साधला ते होते संदीप म्हात्रे, शुभांगी कारेकर आणि मंगेश दामले. या तिघांचंही म्हणणं असं होतं की बऱ्याचदा आईबाबासुद्धा, अरे नातेवाईकापैकी कोणाचा तरी मुलगा परदेशी शिक्षणासाठी गेलाय म्हणून माझ्याही मुलाला पाठवावं, किंवा कधी कधी परिस्थिती नसतानासुद्धा थोडासा चिमटा काढून पाठवलं जातं. पण तिथे गेल्यानंतर मात्र त्या मुलाला तो अभ्यासक्रम तितकासा काही जमत नाही आणि मग ती मुलं रिटर्न येतात आणि मग एकूणच सगळ्या पैशांची नाशाडी होते असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तेव्हा या सगळ्या गोष्टींचा बसून तुम्ही चर्चा करा की खरंच तिथे जाणं योग्य आहे का. कारण निव्वळ आपण परदेशी शिक्षण घेतलं म्हणून काही आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी लागेल, आपलं करिअर छान होईल असं नसतं. योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, याचा नीट विचार करणं गरजेचं असतं. तेव्हा युवा तरंग या कार्यक्रमात आज मात्र आपण इथेच थांबूया. पण तुम्ही कुठेही जाऊ नका. ठीक 12 वाजता रंजक सफर कार्यक्रम घेऊन तुमच्यासोबत असणार आहे मी आरजे शिवांगी. तेव्हा ऐकत राहा FM गोल्ड.

नमस्कार श्रोते हो, आपण एकदा आहात न्यूज ऑन AIR ॲप आणि 101.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड ही प्रसारण वाहिनी. ठीक दुपारचे 12:01 झालेलं आहे. कार्यक्रम सुरू झालाय रंजक सफर, आणि रंजक सफर हा कार्यक्रम घेऊन आज तुमच्यासोबत आहे मी RJ शिवांगी. रंजक सफर कार्यक्रम म्हटला की तुम्ही श्रोते नेहमीच वाट बघता ती प्रश्नमंजूषेची. आज सुद्धा एक छानसा प्रश्न घेऊन मी तुमच्यासोबत आली आहे. सोबतीला सुंदर सुंदर गाणी देखील आहेत. पहा बरं, या गाण्यामधून तुम्हाला आजचा प्रश्न उमगतोय का? ऐकत रहा FM गोल्ड RJ शिवांगी सोबत.

गाणं ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या मनात असं असेल की आजचा विषय हा रागाशी निगडीत आहे, एकमेकांवर आपण रागावतो रुसतो त्याच्याशी निगडीत आहे. अर्ध अर्ध उत्तर बरोबर आहे, रागाशी निगडीत आहे परंतु दुसऱ्यावरचा नाही, स्वतःवरचा. म्हणजे आपण दुसऱ्यांवर असं तसं रागवत असतोच, हो वाटच बघत असतो कधी कोणावर रागवायची संधी आपल्याला मिळते. जरा दुसऱ्याचं काही चुकलं की आपण लगेच रागवतो. पण असं कधी होतं का की तुम्हाला स्वतःचाच राग येतो? तुमच्या आयुष्यात असं कधी घडलंय की तुम्ही कृती केली, काहीतरी पटकन बोलून गेलात आणि मग मात्र तुम्हाला कळलं अरेच्छा चुकलं की माझं, आणि मग वाईट वाटण्यापेक्षाही स्वतःचाच स्वतःला राग येतो की बाबा रे मी असं का वागलो, कुठे गेली होती माझी बुद्धी त्यावेळेला, का नाही मी समोरच्याला समजून घेतलं, आणि मग पश्चाताप करायची वेळ येते. परंतु शब्द आहेत ते, तोंडातून निघून गेलेले असतात, भावना दुखावल्या गेलेल्या असतात. पण कधी कधी पश्चाताप जरी झाला तरी आपण जर का समोरच्याची माफी मागितली, आपण कोणत्या परिस्थितीमधून जातोय आणि आपण तसं का वागलो याचं जर का स्पष्टीकरण दिलं ना, तर कदाचित समोरच्याच्या मनातील आपल्याबद्दलची कटुता असते ना ती तरी कमी होण्यास मदत होते. पण मुद्दा आजचा आपला हा आहे की आपल्याला स्वतःचा राग का येतो, किंवा तुमच्या आयुष्यात असं कधी घडलंय का की तुम्हाला स्वतःचा प्रचंड राग आलाय आणि तुमचं काय चुकलं. बघा, आठवा करण ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही आहे. असं तसंही आपण चूक मान्य करतच नाही, आणि इथे तर आपल्याला स्वतःची चूक मान्य करायची आहे, सगळ्यांसमोर सांगायची. करून तर बघा, मन हलकं होईल, कदाचित तुटलेली नाती पुन्हा जोडली जातील. अनुभव घ्या आजच्या रंजक सफर या कार्यक्रमात. तुमच्या मनातील काही भावना काही आठवणी मला नक्की सांगा. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. 022 हा STD क्रमांक आहे. ऐकत रहा FM गोल्ड, रंजक सफर हा कार्यक्रम.

रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी तुम्हाला कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रश्न विचारला होता की इतरांवरती तर आपण खूप सहजतेने रागावतो, पण तुमच्या आयुष्यात असं कधी घडलंय का की जेणेकरून तुम्हाला स्वतःचाच खूप राग आला, खूप राग आला? असेच काही अनुभव अनेक श्रोत्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून माझ्यासोबत शेअर केलेत. संजय गांधी यांचा फोन आला होता आणि ते म्हणाले की तसं तर मला राग पटकन येतो आणि पटकन जातोही, पण त्या रागाच्या भरात आहे ना मी काहीही बोलून जातो, त्यावेळेला माझ्या लक्षात येत नाही, पण नंतर मात्र मला दुःख होतं की मी उगाचच त्या व्यक्ती

काहीतरी बोललो, पण ते म्हणाले की काही केल्या माझी ही सवय जात नाही आहे, मी प्रयत्न करेन सुधारण्याचा. शुभांगी कारेकर यांनी फोन केला होता, त्या म्हणाल्या की काही काळापूर्वी त्या त्यांच्या आईची सेवा करत होत्या, त्या आजारी होत्या, त्यांच्या आईनं पॅरालिसिस झाला होता आणि अनेक उत्तम प्रकारे त्या काळजी घेत असतानासुद्धा कधीकधी त्यांच्या ज्या मातोश्री होत्या त्यांना थोडासा मेमरी लॉस झाल्यामुळेसुद्धा त्या थोड्याशा विचित्र पद्धतीने वागायच्या. आणि मग त्या म्हणाल्या की एका पॉईंटला मी खूप चिडले तिच्यावरती की का आई असं तू का वागतेस, तुला कळत नाही आहे का, तुला समजत नाही आहे का. आणि मग मात्र त्या म्हणाल्या की मग मात्र मी तिच्या गळ्यामध्ये अगदी पडले आणि रड रड रडले की मी का आईवरती इतकी चिडले, आईने तर लहानपणी माझी किती सेवा केली असेल आणि थोडंसं आईसाठी इतकं करताना जर का माझी इतकी चिडचिड होत असेल तर खरंच असं नाही व्हायला पाहिजे असं त्यांना मनापासून वाटलं. दीपा पालकर यांनी सुद्धा असाच एक छान अनुभव सांगितला की त्या म्हणाल्या की मी माझ्या मैत्रिणीला पैसे उधार दिले होते आणि ती म्हणाली की मी तुला एक दोन महिन्यात परत करेन, पण काही काळानंतर त्या मैत्रिणीचा आणि यांचा संपर्कच तुटला. साहजिकच यांना वाटलं की तिला काही पैसे द्यायचे नाही आहेत म्हणून ते टाळाटाळ करते, फोन नाही, काही नाही, काही नाही. आणि मग साधारण वर्षभरानंतर जेव्हा ती मैत्रीण त्यांच्या समोर आली तेव्हा या पटकन तिला रागावून काहीतरी म्हणाल्या. ती इनफॅक्ट ती मैत्रीण म्हणाली की अगं तुझे पैसे द्यायचे होते ना, तर त्या म्हणाल्या तुला आत्ता आठवतं आहे इतके दिवस तू कुठे होतीस आणि वगैरे. पण मग ती मैत्रीण म्हणाली की अगं माझा थोडा प्रॉब्लेम झाला होता, माझे आई वडील एक्सपायर झाले, मी गावाकडे होते, तिथे काही रेंज नाही. आणि मग मात्र दीपा पालकर यांना खूप वाईट वाटलं की अरे आपण समोरच्याची परिस्थिती जाणून न घेता उगाचच पटकन चिडलो. वैष्णवी निकाते यांनी सांगितलं की लग्नाच्या सुरुवातीला त्यांच्या मिस्टरांनी त्यांना सल्ला दिला की तू उगाच कशाला धावपळ करतेस, नको तू जॉब वगैरे करूस, तू घरीच राहा. त्या म्हणाले आत्ता सध्या सगळं काही छान आहे, मुलं मोठी झाली आहेत, सगळं सेटल आहे, परंतु आत्ता त्यांना स्वतःचा राग येतो की अरे त्यावेळेला मी का नाही म्हणजे जॉब माझा का नाही कंटिन्यू केला, आज मी स्वतःच्या पायावर उभी असते. कसं असतं ना मंडळी, बऱ्याचदा जॉब करणं, नोकरी करणं हे काही फक्त आर्थिक गरज आहे म्हणूनच महत्त्वाचं नसतं, तर त्या व्यक्तीची स्वतःची एक काहीतरी ओळख असते, स्वतःची एक काहीतरी कला असते आणि स्वतःला प्रूफ करायचं असतं. आणि स्त्री असो वा पुरुष, आर्थिक दृष्ट्या आपण जर का स्वावलंबी असू ना, मग ती आकडा तो छोटा असला तरी चालेल, पण हे असणं खूप गरजेचं असतं. पण त्या म्हणाल्या ठीक आहे, काही हरकत नाही, कधीतरी स्वतःचा राग येतो त्या निर्णयाबद्दल की आपण का नाही नोकरी केली. शरयू मोरे यांनी सुद्धा फोन केला होता आणि त्या म्हणाल्या की एकदा असं झालं की त्यांनी त्यांच्या भावाबद्दल एका तिसऱ्या व्यक्तीकडे काहीतरी भावना व्यक्त केला आणि त्या तिसऱ्या व्यक्तीने मात्र ह्या जे काही बोलल्या होत्या ते सगळं अगदी मीठ मसाला लावून उलटसुलट पद्धतीने भावाला सांगितलं. आणि मग मात्र भावाचं आणि यांचं थोडंसं भांडण देखील झालं आणि मग यांच्या लक्षात आलं की अरेच हे मी काय करून बसले, भाऊ तर माझा आहे, छोट्या मोठ्या चुका, छोटे मोठे गैरसमज तर होत असतात आणि जे झाले ते मी त्याच्याशी प्रत्यक्ष बोलून दूर करायला हवे होते, ह्या तिसऱ्या व्यक्तीसोबत उगाचच मी चर्चा करून काय केलं, आमच्यामध्ये कटुता आली. मंडळी मी म्हटलं ना आजचा विषय थोडासा खोल आहे, महत्त्वाचा आहे, कारण स्वतःच्या चुका आपल्याला मान्य करायच्या आहेत. नुसत्या चुका नाही आहेत तर आपल्याला स्वतःचा राग आला आहे, म्हणजे काहीतरी मोठं आपल्या हातून घडून जातं आणि आपल्याला स्वतःचा राग येतो की अरे असं मी का वागले. तर या मी गोष्टी तुम्हाला एवढ्यासाठीच शेअर करायला सांगते की कधीकधी आपण बोलल्यानंतरही ना त्या भावना आपल्या ज्या मनामध्ये आपण खूप अडकवून ठेवलेल्या असतात त्या सुईसारख्या सतत टोचत असतात, पण कधीतरी कुणाशी तरी आपण व्यक्त केल्याने त्या भावना मोकळ्या होतात. किंवा कधीकधी असंही होतं की दुसऱ्यांनी ज्या काही चुका केल्या त्या भविष्यात आपण न कराव्या जेणेकरून ते दुःख आपल्या वाटायला येणार नाही. थोडंसं जर का आपण एकमेकांना समजून उमजून घेतलं ना तर मनाचा हा गुंता मुळी गुंतणारच नाही. रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे, अजूनही वेळ आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यात अशा काही प्रसंगांना सामोरं जावं लागलं की तुम्हाला स्वतःचाच खूप खूप खूप राग आला आणि मग मात्र तुम्ही पश्चाताप केलाय, तर अशा काही घटना असतील तर त्या मला नक्की सांगा. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. 022 हा स्टडी क्रमांक आहे. ऐकत रहा रंजक सफर आर जे शिवांगीसोबत.

नमस्कार, मी आरती अंकलीकर। 100.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।

रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की असे काही प्रसंग ज्यामध्ये तुम्हाला स्वतःचाच राग आला. फार मोठा प्रश्न आहे कारण सगळ्यांसमोर आपली चूक मान्य करायची आणि आपण कधी रागावलो कधी चुकलो हे सगळ्यांसमोर सांगायचं आहे. आपल्याला फोन आला होता शुभलक्ष्मी मस्तकाळ यांचा आणि त्या म्हणाल्या की लहानपणी माझे केस फार लांब होते आणि माझी मोठी बहीण माझे केस बांधायची आणि ऑफिसला जायची आणि एके दिवशी असंच केस बांधताना काहीतरी ओढले गेले आणि त्या म्हणाल्या की मी पटकन तिच्यावर रागवले ओरडले चिडले बोलले तिला बडबडले की तुला काही नीट जमत नाही आहे का वगैरे. आणि मग मात्र त्यांच्या लक्षात आलं की आता मात्र आपली बहीण आहे तिला खूप वाईट वाटलं की ती आपलं एवढं सगळं करते आणि मग कामाला जाते. तिच्या डोळ्यात ते दुःख त्यांना दिसलं आणि मग लगेचच त्या म्हणाल्या सॉरी हां माझं चुकलं. पण मग त्या सॉरी बोलण्याने त्यांच्या मनातलं जे दुःख होतं ते दूर झालं त्यांच्या ताईच्या मनातलं आणि मग त्या दोघींनी घट्ट एकमेकांना मिठी मारली. मी म्हटलं ना कधी कधी स्वतःचा राग जरी आला पश्चाताप जरी करावासा वाटला तर तो घ्यावा करावा कारण यानेच आपलं मन मोकळं होणार आहे. तेव्हा दोन बहिणींच्या या नात्यासाठी हे सुरेल गाणं.

रंजक सफर या कार्यक्रमात आपण गप्पा मारतोय ते आपल्याला स्वतःलाच स्वतःचा राग कधी आला होता याबद्दल. शंकर साठे म्हणाले की बऱ्याचदा मला नेहमीच स्वतःचा राग येत असतो की त्यांना हव्या तशा काही गोष्टी आयुष्यात घडत नाही, थोडासा त्रास त्यांनी सांगितला त्यांच्या आयुष्यात आहे. तर मी इतकंच सांगेन की साहजिकच आहे, त्या परिस्थितीमधून तुम्ही जाताय, तो त्रास तुम्ही अनुभवताय, पण कधी कधी आपण जर का इतरांच्या दुःखाकडे पाहिलं ना तर आपलं दुःख त्याहून छोटं वाटतं आणि मग त्या त्रासामध्ये त्या संकटामध्ये सुद्धा आपल्याला कुठेतरी आपलं सुख दिसतं.

असतं. तर इतकं स्वतःवर चिडण्यापेक्षा आपण देवाचे आभार मानूया की जे काही आहे ते देवा तुम्हाला दिलंयस, तर मी तुझे सतत आभार मानतो. आणि कदाचित ह्या अशा आभार मानण्यानेच परिस्थिती बदलू शकते. संतोष शिंदे आहेत, त्यांनी मात्र छान सांगितलं. ते म्हणाले की मला राग तर खूप येतो, बऱ्याचदा येतो, पण मी तो कधी व्यक्तच करत नाही. स्वतःचाही येतो, इतरांचाही येतो, मी तेवढ्यापुरता शांत बसतो आणि मग तो राग हळूच कुठेतरी निघून जातो. वैष्णवी यांनी फोन केला होता आणि त्या म्हणाल्या की 26 जुलैला ज्यावेळेला एकदा भरपूर पाऊस पडला होता त्यावेळी त्या म्हणाल्या मी प्रेग्नंट होते आणि खूप आजूबाजूच्या गोष्टींचं त्यांनी इतकं टेन्शन घेतलं, इतकं टेन्शन घेतलं की त्यांचा बीपी खूप हाय झाला आणि मग एकूणच त्यांची जी प्रेग्नन्सी होती ती थोडीशी प्रॉब्लेमॅटिक झाली आणि जे बाळ झालं त्यामध्ये सुद्धा थोडासा व्यंग निर्माण झाला आणि या गोष्टीचा त्यांना आजही पश्चाताप होतो. आज त्या तितकंच प्रेमाने त्यांच्या मुलाचं करतायत, परंतु कधीतरी मनामध्ये असा विचार येतो की मी का एवढी उगाच चिडले त्यावेळी किंवा का उगाच एवढा विचार केला. खरं तर त्यावेळी माझी जास्त गरज, माझ्या उत्तम मानसिकतेची गरज माझ्या बाळाला होती, परंतु उगीच मी आजूबाजूच्या गोष्टींचा विचार केला आणि त्याचा पश्चाताप आता त्यांना होतोय. प्रमोद राऊत यांनी सुद्धा फोन केला होता आणि ते म्हणाले की एकदा त्यांच्या भावानी इस्त्री करताना त्यांचा शर्ट जाळला आणि त्यांना या गोष्टीचा खूप राग आला. ते भावाला बडबड बडबड बडबडले, पण नंतर लक्षात आलं की अरे जाऊ दे, लहान आहे, माझ्याही हातून असं कधीतरी झालेलंच आहे. मंडळी, अशा अनेक आठवणी तुम्ही माझ्यासोबत आणि इतर श्रोत्यांसोबत शेअर करताय, मन मोकळं वाटतंय की नाही? कारण राग मनामध्ये धरून, मग तो स्वतःबद्दलचा असेल किंवा इतरांबद्दलचा, तो आपल्याला फक्त त्रासच देतो. आणि रागवण्यातही तेव्हाच अर्थ आहे जेव्हा कोणीतरी येऊन आपला राग प्रेमाने काढणार असतो.

रंजक सफर या कार्यक्रमात आपण जाणून घेतोय की आपल्याला स्वतःचा राग कधी कधी आला होता. चंद्र आमरे म्हणाल्या की नुकतीच त्यांची नात घरी राहायला आली होती आणि फ्रीजमधून काहीतरी आईस्क्रीम वगैरे घेताना ती नातींनी गडबड केली आणि थोडंफार सामानसुद्धा खाली पाडलं आणि त्या म्हणाल्या मी इतकी चिडले मी तिला एक धपाटासुद्धा पाठीत घातला आणि ती छोटंसं बाहुलीसारखी त्यांची नात एवढी रडायला लागली आणि मग मात्र त्यांना वाईट वाटलं. त्या म्हणाल्या की उगाचच मी तिला एवढं रागवलं, मी इतकं रागवायला नको होतं. आणि मग त्यांना स्वतःचाच असं राग आला की अरे एवढी छोटीशी तर मुलगी आहे, का उगाचच मी तिला रागवलं. मंडळी कसं असतं ना, कधी कधी खरं तर आहे ना आपल्या मनात दुसऱ्याच कुठल्या गोष्टीचा विचार सुरू असतो, काहीतरी दुसऱ्याच गोष्टीचा ताण असतो आपल्या मनावर, तो आपण व्यक्त करत नाही. पण मग एखादी समोर छोटीशी काहीतरी घटना घडली ना की कित्येक दिवस दाबून ठेवलेला ताण बाहेर पडतो आणि मग आपण पटकन असं रागवून समोरच्याला काहीतरी बोलतो आणि मग मात्र लक्षात येतं की अरे ह्या व्यक्तीवर तर रागवायचं नव्हतंच, मागे कुठेतरी काहीतरी झालं होतं ते डोक्यामध्ये आणि त्याचा परिणाम म्हणून आत्ता आपण असे रिॲक्ट झालो. पण हे असं होणं बरोबर नाही आहे की नाही. म्हणूनच मी नेहमी काय म्हणते की कोणतीही भावना असेल, मग ती दुःखाची भावना असेल किंवा रागाची भावना असेल, आपण सतत जर का तिला असं कंप्रेस करत राहिलो, दाबून ठेवत राहिलो ना, तर मात्र मग ती अशी चुकीच्या मार्गाने कुठेतरी बाहेर येते आणि मग ज्या वेळेला ती बाहेर येते त्यावेळेला ती फक्त आपलं नुकसानच करते. मग यापेक्षा जेव्हा ज्या गोष्टी तेव्हा निपटवून टाकल्या तर काय बिघडतंय? मग तुम्हाला स्वतःचाही कधी राग येणार नाही, दुसऱ्याचाही कधी राग येणार नाही, ना कोणी तुमच्यावर कधी रुसेल.

0: डोळ्यात रागाचा कडाडल्या बीजा, डोळ्यात रागाचा कडाडल्या बीजा, चला चला लवकर दहा आकडे मोजा, चला चला लवकर दहा आकडे मोजा, रुसू बाई रुसू, एक दोन तीन चार कोपऱ्यात बसू, पाच सहा सात आठ रुसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू, तिकडून आला नवरा तिकडून आला नवरा फुटकन हसू, रुसू बाई रुसू कोपऱ्यात बसू, तिकडून आला नवरा फुटकन हसू।
1: नमस्कार रसिक श्रोतेओ, मी शिवाजी साटम, आपण ऐकत आहात 100.1 FM गोल्ड वाहिनी। सुमधुर मराठी गाणी आणि रंजक माहितीसाठी नक्की ऐका FM गोल्ड।

रंजक सफर या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण पोचलेलो आहोत आणि अगदीच शेवटचे काही दोन तीन श्रोते आहेत त्यांचा अनुभव मी शेअर करते. मंगेश म्हात्रे म्हणाले की एकदा ते छान तयार होऊन बाजारामध्ये गेले आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे चा पाकिट विसरलो आहे. तेव्हा त्यांची स्वतःबद्दलचीच थोडीशी चिडचिड झाली की अरे मी निघताना का नाही चेक केलं. आणि मग ते परत घरी आले आणि मग मात्र लक्षात आलं की पाकिट तर होतंच पण पाठच्या कप्प्यामध्ये ठेवलं होतं आणि त्यांची फेरी फुकट गेली, कामं झाली नाहीत आणि त्यामुळे त्यांना स्वतःचाच राग आला की अरे मी नीट गोष्टी तपासून का नाही घेतल्या. शेखर लेले म्हणाले, त्यांनी प्रसंग सांगितला तो साधारण 1975-76 सालातला आहे. ते म्हणाले की कॉलेजमध्ये असताना आमच्या प्रोफेसरनी एक गणित आम्हाला शिकवलं होतं आणि त्याने सांगितलं होतं की हे लक्षपूर्वक ऐका, समजून घ्या. पण ते म्हणाले तितकंसं काही मी लक्ष दिलं नाही त्यावेळेला, पण ज्यावेळेला फायनल पेपरमध्ये तेच गणित आलं आणि ते गणित त्यांना सोडवता आलं नाही त्यावेळी मात्र त्यांना स्वतःबद्दलचा खूप राग आला की अरे चा मी तेव्हा लक्ष दिलं असतं तर किती छान झालं असतं. काशीनाथ क्रमवंत यांनी सांगितलं की त्यांनी त्यांच्या मित्राचं ऐकून आपल्या इलेक्ट्रिक मीटरमध्ये काहीतरी फेरफार केला. मित्र त्यांना म्हणाला होता की अरे नाही नाही यांनी फार मीटर स्लो होईल आणि तुझे पैसे वाचतील, पण झालं मात्र उलटच, मीटर फास्ट व्हायला लागलं आणि यांना बिलही भरपूर यावं लागलं आणि मग ऑफिसमध्ये जाऊन रीतसर तक्रार करून ते सगळं त्यांना बदलून वगैरे घ्यावं लागलं. तर मंडळी, अशा चुका आपल्या हातना अधनामधना घडतच असतात आणि आपल्याला स्वतःचा राग येतो. परंतु आज हा राग स्वतःबद्दलचा जो होता तो तुम्ही व्यक्त केलात, शेअर केलात, मोकळे झालात, पश्चाताप झाल्यानंतर त्या पश्चातापातून बाहेर पडणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. असेच नवनवीन विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येणारच आहे एका नव्या दिवशी FM Gold वरतीच. तेव्हा ऐकत राहा 100.1 MHz FM Gold. परंतु सध्या मात्र रंजक सफर या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. ऐकत राहा FM Gold.

0: ते स्थानिकांना रोजगार मिळतो, त्यांच्या पारंपरिक उपजीविकेचं आणि कारागिरीचं जतनही या उपक्रमातून होतं. बहुसंख्य पारंपरिक हस्तकला उद्योग पर्यावरणाला हानिकारक नसल्याने हा उपक्रम पर्यावरणस्नेही बनला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात मन की बात मध्ये व्होकल फॉर लोकल होण्याचं आवाहन केलं होतं.
1: भारत के आत्मनिर्भर बनने का मार्ग भारत में बनी चीजों पर गर्व करने से ही प्रशस्त होगा. इस संदेश को ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाना भी हमारी जिम्मेदारी है. हमारे क्रिएटिव वर्ल्ड के साथियों, इन्फ्लुएंसर्स और सेलिब्रिटीज की भी इसमें बहुत बड़ी भूमिका है. मेरा आपसे आग्रह है कि स्वयं भी वोकल फॉर लोकल को अपनाएं और दूसरों को भी इसके लिए प्रेरित कीजिए.
2: स्पष्ट आणि अद्ययावत मतदार याद्या हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मतदार याद्यांमध्ये चुकीच्या नोंदी झाल्या तर निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता पणाला लागेल असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. SIR अर्थात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेविरोधात आंदोलनाचा आराखडा ठरवण्यासाठी आज इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी, जयराम रमेश, KC वेणुगोपाल, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, सपा, CPI, CPIM, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष इत्यादी पक्षांचे नेते उपस्थित होते. अरबी समुद्रात किनाऱ्याजवळ अंमली पदार्थांचा मोठा साठा भारतानं पकडला आहे. 526 किलो वजनाच्या या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत सुमारे 3,000 कोटी रुपये आहे. इराणमधून निघालेल्या आझाद नावाच्या जहाजातून हा साठा पाकिस्तानातल्या ग्वादार बंदरामागे लहान लहान मासेमारी नौकातून लक्षद्वीप किंवा मुंबईच्या किनाऱ्यावर उतरवण्यात येणार असल्याची खबर मिळाल्यानंतर गुजरात पोलिसांचं दहशतवादविरोधी पथक, तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी संयुक्त कारवाई केली. गेले 17 दिवस ही कारवाई सुरू होती असं गुजरात ATSच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणी 5 पाकिस्तानी नागरिकांना पकडण्यात आलं आहे. अटक केलेले आरोपी, जहाज आणि मुद्देमाल पूर्ण बंदोबस्तात मुंबईत आणण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. अंमली पदार्थांच्या जागतिक तस्करीत गुंतलेल्या टोळ्यांचे आणि त्यांच्या कारवायाबाबतचे धागेदोरे या तपासात मिळण्याची शक्यता आहे. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधल्या आर्थिक नातेसंबंधांना गती मिळाल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. अमेरिकेतल्या उद्योजक संघटनेच्या गोलमेज परिषदेत ते बोलत होते. भारतात उद्योगाचा आणि कसबी कामगारांचा पाया वाढत असून अमेरिकेतल्या उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा असं गोयल म्हणाले. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 3 सुवर्णपदकाची कमाई केली. नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप मिश्र सांघिक प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनई या जोडीनं सुवर्णपदक जिंकलं. अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करून आशियाई स्पर्धांमधला या प्रकारातला 30 गुणांचा विक्रमही या जोडीनं मोडला. तिरंदाजी स्पर्धेत मिश्र प्रकारात साहिल जाधव आणि चिकिता तानीपर्थी याच्या जोडीनं सुवर्णपदक पटकावलं. या विजयासोबतच त्यांनी 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतलं स्थान निश्चित केलं. भारताच्या महिला संघानेही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांचा या संघात समावेश आहे. मुष्टीयुद्धात भारताच्या प्रिया धांदस हिनं 60 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं आहे. भारतानं आतापर्यंत 9 सुवर्ण, 21 रौप्य आणि 27 कांस्यपदकासह एकूण 57 पदकांची कमाई करत पदक तालिकेत 8वं स्थान पटकावलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्पर्धेतल्या पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पुरुषांच्या 3 दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा आणि 1 दिवसीय सामना आज गुवाहाटीतल्या बरसापारा मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 2:00 वाजता हा सामना सुरू होईल. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच CAFE मानकांची अधिसूचना जारी. स्पष्ट आणि अद्ययावत मतदार याद्या हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन. अरबी समुद्रातल्या कारवाईत 3,000 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त, 5 जणांना अटक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज मिळवली 3 सुवर्णपदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

यांच्या गायनात राग शुद्ध सारंग. विलंबित बंदिश एक तालामध्ये निबद्ध आहे तर द्रुत बंदिश ही तीन तालामध्ये निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत ए बन बन आया, तर द्रुत बंदिशीचे बोल आहेत अब मोरी बात मानले. त्यांना तबला साथ केली आहे मंगेश करमरकर यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे कुमार करमरकर यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सीमा रानडे यांच्या गायनात राग शुद्ध सारंग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सीमा रानडे यांच्या गायनात राग शुद्ध सारंग आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती मंगेश करमरकर यांनी आणि हार्मोनियमची साथ होती कुमार करमरकर यांची. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 3 वाजता